हे देवगण तुमे तो जानिछ ए जगत हेउछि कर्मर अधीन भगवत गीता रे भगवान कृष्ण कहिछन्ति कर्मण्ये बाधिकारस्ते मागुणे सुखदाचन मा कर्म फल हे तुर्भुः मा च संगस्त कर्मणि संत कवि तुलसीदास मध्य कहिछन्ति हे